अबाधे आनंदी स्वरूप नमस्तुं निर्नाथे नमस्तुं प्रमाथे नमस्तुं अकाले नमस्तुं अपाले नमो राज राजे नमो साज साजे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो सर्व रोगे नमो सर्व पोगे नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व दृशं नमो सर्व कृशं नमो जीव जीवं नमो बीज बीजे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सर्पच्छन्त्वा प्रसादन्वृत्कर्मे अन्वृत्तर्मे